0: all of you to keep the nation first, Rashtra Pradham. I encourage you all to become the creators rather than consumers of knowledge, innovators rather than imitators, and leaders rather than followers. I also urge each one of you to become ambassadors of healthy living, responsible choices, and social awareness, helping to build communities free from the menace of substance abuse. Always say no to drugs.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालस्य वीरभूमस्थले संजाते भीषणाग्निकाण्डे जातां प्राणहानिमालक्ष्य अनुशोचितवान्। एकस्मिन् सामाजिक संचारपटलीय संदेशे सह शोकसंतप्त कुटुंबेभ्यः सांत्वनां प्रायच्छत्। प्रधानमंत्रिणा आहतानां शीघ्र स्वास्थ्यलाभाय अपि प्रार्थना कृता। सः आश्वासितवान् यत् स्थानिक प्रशासनं दुर्घटनाग्रस्तेभ्यः साहाय्यं प्रदातुं सर्वविध प्रकारेण प्रयतते। प्रधानमंत्रिणा प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता कोषात् मृतकानां परिजनेभ्यः लक्षद्वय रूप्यकाणां अथ च पुरणितेभ्यः 50,000 रूप्यकाणां अनुग्रह धनराशेः प्रघोषणं कृतम्। भारतं प्रधानमन्त्रिणः नरेन्द्र मोदिनः परिकल्पनया निर्देशितां जनकेन्द्रितां मानव प्रधानां च दृष्टिं प्रति स्वप्रतिबद्धतां पुनः प्राकटयत्। विदेशमन्त्रालयस्य आर्थिक सम्बन्ध सचिवः सुधाकर दलेला इत्येषः अद्य उक्तवान् यत् भारतेन स्वीये ब्रिक्स इत्यस्य अध्यक्षतावधौ सामूहिक प्रयत्नानां केन्द्रे जनाः स्थापिताः। नवदिल्ल्याम् आयोजितम् अस्य वर्षस्य ब्रिक्स नागरिक मञ्चं सम्बोधयन् असौ एतत् उक्तवान्। असौ अवदत् यत् अध्यक्षतावसरे विभिन्नेषु नगरेषु 50,000-300,000 उपवेशनानि सम्पन्नानि, यैः विभिन्नेषु क्षेत्रेषु महत्वपूर्णाः परिणामाः प्राप्ताः। असौ अग्रे उक्तवान् यत् एतैः उपवेशनैः ब्रिक्स इत्यस्य त्रयाणाम् आधारस्तम्भानां राजनैतिक सुरक्षा सहयोगः, वित्तीय सहयोगः, प्रतिजनमध्ये पारस्परिक सहभागिता चेत्येतेषां मध्ये परस्पर सहयोगः इतोपि सुदृढः अभवत्। अस्य वर्षस्य ब्रिक्स नागरिक मञ्चमित्यस्य विषये श्रीदलेला उक्तवान् यत् अस्माद् आयोजनात् प्राप्ताः परामर्शाः अस्मिन् वर्षे आयोज्यमानाय ब्रिक्स नेतृणां शिखर सम्मेलनाय उपयोगिनः भविष्यन्ति। बीडब्ल्यूएफ बैडमिंटन विश्व स्पर्धायां भारतीय युगलं एमआर अर्जुनः, सहैव हरिहरन अमसाकरुणं च नवदिल्ल्यां पुरुषयुगल वर्गस्य द्वितीय चरणे प्रविष्टवन्तौ। इति वार्ताः।
2: ಸಮಯ 6:30 ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೀಗ
3: ಓದುತ್ತಿರುವವರು ಹರ್ಷವರ್ಧನ್ ಶೀಲವಂತ್. ಮೊದಲಿಗೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ವಾರ್ತಾಪತ್ರ. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಪಾತ್ರ ವಿಶೇಷವಾದದ್ದು. ಅಪ್ರತಿಮ ಹೋರಾಟಗಾರರು, ದೇಶಭಕ್ತರು, ಸ್ವಾಭಿಮಾನಿ ಸೇನಾನಿಗಳನ್ನು ದೇಶಕ್ಕೆ ಕೊಡುಗೆ ನೀಡಿರುವ ಜಿಲ್ಲೆಯು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ಮುಂಚೂಣಿಯಲ್ಲಿತ್ತು ಎಂದು ಲೋಕೋಪಯೋಗಿ ಖಾತೆ ಸಚಿವ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಸ್ಮರಿಸಿದ್ದಾರೆ. 80ನೇ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯೋತ್ಸವದ ಧ್ವಜಾರೋಹಣ ನೆರವೇರಿಸಿ ಗೌರವ ವಂದನೆ ಸ್ವೀಕರಿಸಿ ಅವರು ಸಂದೇಶ ನೀಡಿದರು. ಕಿತ್ತೂರಿನ ವೀರರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ಮೊಳಗಿಸಿದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದ ಕಹಳೆ ಕಾಡ್ಗಿಚ್ಚಿನಂತೆ ಎಲ್ಲೆಡೆ ಹಬ್ಬಿತು. ಕಿತ್ತೂರು ಸಂಸ್ಥಾನದಲ್ಲಿದ್ದ ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣ ಹಾಗೂ ಬಾಲನಾಯಕ್, ಕಲಬಸಪ್ಪ, ಭೀಮ ಜಿಡ್ಡಿಮನಿ, ಅಪ್ಪಾಜಿ ಕೆಂಚಾನಾಯಕ್, ಬಸವಲಿಂಗಪ್ಪ ಮತ್ತು ಕೆಂಚಪ್ಪ, ಈ 7 ಜನ ಆಂಗ್ಲರ ವಿರುದ್ಧ ಸಮರ ಸಾರಿದರು. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕು ನಂದಗಡದಲ್ಲಿ ಬ್ರಿಟಿಷರಿಂದ ದೇಶದ್ರೋಹದ ಆಪಾದನೆಗೆ ಗುರಿಯಾಗಿ ಒಂದೇ ದಿನ ನೇಣುಗಂಬಕ್ಕೆ ಕೊರಳೊಡ್ಡಿದರು. ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣ ಜನ್ಮತಾಳಿದ್ದು ಆಗಸ್ಟ್ 15 ಎಂದು ಅವರು ಸ್ಮರಿಸಿದರು. ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಗೆ ಕೇಂದ್ರ ಪುರಸ್ಕೃತ 2ನೇ ಆವೃತ್ತಿಯ ಅಮೃತ ಯೋಜನೆ ಅಡಿ 38,95,00,000 ರೂಪಾಯಿ ಅನುದಾನ ಲಭ್ಯವಾಗಿದೆ. ಈ ಯೋಜನೆ ಅಡಿ 7 ಕೆರೆಗಳ ಪುನಶ್ಚೇತನ ಹಾಗೂ 7 ಉದ್ಯಾನಗಳ ಸುಧಾರಣೆಗೆ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಒತ್ತು ನೀಡಿದ್ದು, ಈ ಪೈಕಿ ಕೋಟೆಕೆರೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹಾಗೂ ಪುನಶ್ಚೇತನಕ್ಕಾಗಿ 9,20,00,000 ರೂಪಾಯಿ ಅಂದಾಜು ವೆಚ್ಚದ ಕಾಮಗಾರಿಗೆ ಕಾರ್ಯಾದೇಶ ನೀಡಲಾಗಿದ್ದು, ಕಾಮಗಾರಿ